0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
3: हेलो श्रोतृंदों, नमस्कार, गुड आफ्टरनून टू ऑल। श्री सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर स्वर तरंग कार्यक्रमात। मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतृंदों, 1 आहे अँड नेहमीप्रमाणे मी तुमची साथ देणार आहे 2 तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या, ट्युनिंग करा आमच्यासोबत। आजचा निवांत रविवारचा आनंद घ्या। पुन्हा श्रोतृंदों कार्यक्रमाची सुरुवात करूया, ऐकूया पहिलं गाणं, टेकन फ्रॉम द मूवी माया अंजली मराठे यांच्या सुमधुर आवाजात। याचा आस्वाद घ्या।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस।
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: श्रोतृ या निवांत रविवारी परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत। आज काही ठिकाणी पाऊस पडत आहे आणि काही ठिकाणी पावसाळी वातावरण आहे, ढगाळ वातावरण आहे। तेव्हा श्रोतृ अशा या वातावरणात ऐकूया नेक्स्ट्रा स्पेशली फॉर दिस निवांत संदे खुशी वाणीकर, श्रुती जोशी आणि तेजल कुलकर्णी यांच्या सुमधुर आवाजात याचा आस्वाद घ्या।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग। स्वर तरंग,
0: स्वर तरंग।
2: श्रोतृ मराठी गाण्यांचा प्रवास चालू आहे आणि मराठी गाणी काही गाणी अशी असतात की ती कानांवर पडतात आणि मनात कायम चिघर करून राहतात। प्रेमाची कोमलता, ओढ आणि निरागस भावना अगदी सुरेल शब्दात मांडणारा असंच एक गाणं तुमच्यासाठी वाजत आहोत। स्वप्नील बंदोडकर अतिशय लोकप्रिय गाणं आहे, राधा ही बावरी। तेव्हा याचा आस्वाद घेऊया।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: हेलो अगेन शुजनो, हेलो संडे, ऑफ कोर्स शुजनो, हेलो जुलाई महीना। यस शुजनो, जुलाई महिन्याची सुरुवात झाली आहे। शुजनो काळ कोणासाठीही थांबत नाही, तो सतत पुढे सरकत राहतो। म्हणूनच प्रत्येक नवीन दिवसाचे स्वागत सकारात्मक विचारांनी, आत्मविश्वासाने आणि नव्या उमेदीने करूया। जुलाई महिन्याचे स्वागत करूया। 2026 सातवा महिना चालू आहे शुजनो, सहा महिने होऊन गेले, आता राहिले फक्त सहा महिने। तेव्हा या सहा महिन्याचा आनंद घ्या, जुलै महिन्याचा आनंद घ्या, अँड ऑफकोर्स नेहमी आमच्या या कार्यक्रमाचा आनंद घ्या। या क्षणी तुमच्यासाठी वाजत आहोत केवल बलांज उज्ज्वला बबकर यांच्या सुमधुर आवाजात। नेक्स्ट ट्रॅक याचा आस्वाद घ्या।

0: 819 किलोहर्ट्ज ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग
2: स्वर स्वर तरंग
1: स्वर तरंग।
3: वेलकम बॅक श्रोतनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत। श्री सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर स्वर तरंग कार्यक्रमात। परत एकदा मी तुमचे स्वागत करतो। श्रोतनो, 1:35 झाली आहेत अँड नियमीप्रमाणे 2 मी तुमची साथ देणार आहे, तेव्हा तुम्ही मला आमची साथ द्या, ट्युनिंग करा आमच्यासोबत। आजच्या संगीतमय प्रवासाचा आनंद घ्या, आमच्यासोबत आजच्या या निवांत रविवारचा आनंद घ्या। सो शुद्रो, कीप ट्युनिंग अँड या क्षणी ऐकूया एक्स्ट्रा स्पेशली तुमच्यासाठी वाजत आहोत। अँड शुद्रो, या क्षणी अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे, सो जर तुम्ही ड्राईव्ह करीत आहात तर ड्राईव्ह सेफली, तुम्ही घरी आहात तर निवांतपणे पुढच्या गाण्याचा आनंद घ्या। ऐकूया रंगतीर्थीचा बावरा आनंद जोशी यांच्या सुमधुरावाजात।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: निवांत रविवार चालू आहे तरी पण आजच्या दिवशी रविवारच्या दिवशी कोळी गीत अनिवार्य आहे तेव्हा शोधून या क्षणी ऐकूया एक धमाल कोळी गीत या कोळी गीताद्वारे या रविवारचा आनंद घेऊया।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: श्रोत्यांनो, वेळ निसटून जात आहे, काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे। ॲक्च्युली 10 मिनिटे राहिले आहे फक्त, तेव्हा श्रोत्यांनो या 10 मिनिटाचा आनंद घ्या आमची सोबत, आमची साथ द्या 2 पर्यंत। या क्षणी परत एकदा एक कोळी गीत, परफेक्ट गाणं फॉर दिस लवली संडे आफ्टरनून। श्रोत्यांनो तेव्हा ऐकूया संतोष नाईक यांच्या सुमधुरावाजात ही कोळी गीत, याचा आस्वाद घेऊया।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रुतनूपूरच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे। आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात। थँक्यू व्हेरी मच श्रुतनू, आमची साथ देण्याबद्दल, ट्युनिंग केल्याबद्दल। हॅव अ ग्रेट डे, हॅव अ ग्रेट संडे आफ्टरनून। श्रुतनू काळजी घ्या आपली, पुढची भेटतो, इपर्यंत धन्यवाद व नमस्कार।

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: रजनी गंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर रजनी गंधा।
2: नमस्कार, श्रोतनु शिरी सोबत आपण आहात त्या रेडिओ मॉरिशसवर रजनीगंधा कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतनु, आज रविवार आहे तेव्हा नेहमीप्रमाणे आनंदाने कार्यक्रमाची सुरुवात करूया। श्रोतनु, पुढचं गाणं ऐकण्याआधी सुविचाराच्या दोन ओळ्या फक्त तुमच्यासाठी, सॉरी।

पुतनू पुढचं गाणं ऐकण्याआधी सुविचाराचे दोनोळ्या फक्त तुमच्यासाठी. आयुष्याच्या प्रवासात किती दूर गेलो यापेक्षा वाटेत किती सुंदर क्षण अनुभवले हे महत्त्वाचे असते. तेव्हा श्रोतनू या सुविचारानंतर ऐकूया पुढचं गाणं, याचा स्वाद घ्या.

श्रोतनो, आज रविवार आहे तेव्हा रविवार म्हटलं की कोळी गीत अनिवार्य आहे. या क्षणी ऐकूया एक कोळी गीत वैशाली सामंत यांच्या सुमधुर आवाजात.

श्रोत्यांनो, पुढच्या काळाने कार्यक्रमाची सांगते आहोत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या. आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.